अव्वय तिथे बरोबर यंग तेनुआ तुपुरंग तुपुरंग तेनुआ तुपुरंग तुपुरंग तेनुआ तुपुरंग तुपुरंग तेतोरो तेतोरो मैं वही की ते मतोई कबूए मैं ये तातो ये कोको